पातशाह दसवीं छपै छंद त्वै प्रसाद चक्कर जेह नर बरन जात अर पात नहन जे हरूप रंग अर रेख भेख को कह न सख्त के अचल मूरत अन पौ प्रकाश समय तोज कह जय कोट इंद्र इंद्राण साहि सहान गणिजय त्रिपवन महीप सुर नर स्वर नेत नेत बान त्रिण कहत त्वै सर्वनाम कथा कमना कर्म नाम वर्णत सुमत भोजंग प्रयात छंद नमस्तवं अकाले नमस्तवं कृपाले नमस्तं रूपे नमस्तं नूपे नमस्तं पेखे नमस्तं लेखे नमस्तं अकाये नमस्तं अजाय नमस्तं अगंजे नमस्तं पंजे नमस्तं नामे नमस्तं ठामे नमस्तं अकर्मं नमस्तं तर्मं नमस्तं नामं नमस्तं तामं नमस्तं जीते नमस्तं पीते नमस्तं बाहे नमस्तं टाहे नमस्तं नीले नमस्तं नादे नमस्तं छेदे नमस्तं अगादे नमस्तं अगंजे नमस्तं पंजे नमस्तं उदारे नमस्तं पारे

नमस्तंग त्रिमाने नमस्तंग निदाने नमस्तंग गाहे नमस्तंग बाहे नमस्तंग त्रिवर्गे नमस्तंग सर्गे नमस्तंग त्रिपोगे नमस्तंग सोजोगे नमस्तंग रंगे नमस्तंग पंगे नमस्तंग अगमे नमस्तास्त्रमे नमस्तंग जलाश्रे नमस्तंग निराश्रे नमस्तंग जाते नमस्तंग पाते नमस्तंग मजबे नमस्तास्ताजबे अदेशं अदेशे नमस्तं पेशे नमस्तं निर्तामे नमस्तं निर्वामे नमो सर्वकाले नमो सर्वदयाले नमो सर्वरूपे नमो सर्वभूपे नमो सर्वखापे नमो सर्वथापे नमो सर्वकाले नमो सर्वपाले नमस्तस्तु देवाय नमस्तं पेहवाय नमस्तं अजन्मे नमस्तं सोभानमे नमो सर्वगौणे नमो सर्वपौने नमो सर्वरंगे नमो सर्वपंगे नमो काल काले नमस्तास्तु दयाले नमस्तं वर्णे नमस्तं मरणे नमस्तं जरारं नमस्तं कृतारं नमो सर्वतन्दे नमोस्त बंदे नमस्तं निरसाके नमस्तं निर्वाके नमस्तं रहीमे नमस्तं क्रीमे नमस्तं नन्ते नमस्तं महन्ते नमस्तास्तु रागे नमस्तं सुहागे नमो सर्वसोखं नमो सर्वपोखं नमो सर्वकर्ता नमो सर्वहर्ता नमो जोग जोगे नमो भोग भोगे नमो सर्वदयाले नमो।